0: तो जाब
1: पुत्र वा
0: राजे नकुला सनेमा काउला नकुला या ये पनगा ये
2: काउला
0: पाली माना काउला पाली कालेर आयो तो तेसा ditolak ye umajak damai ditolak ku Prabu Srianta karinang teskeun urang persiapan nampi serangan ye
1: kapin